0: रिएक्शन, फोन बजेगा रुको रुको रुको, फोन बजेगा
1: पॉइंट इज पैकर, पॉइंट इज पैकर, पॉइंट इज पैकर.
2: व्हाट आर दीज नंबर्स? तीनों ने
1: थ्रो द पेपर.
3: I'm scared.